0: ഇന്നത്താ ആദിവാസി അഖാഡ മെനു ഹുർമ ഭായ് ബഹിൻ അയാ ബംഗ് അര സംഗിയാരോ നിമാൻ ഹുർമാരിൻ എൻ പ്രിയങ്ക ഉറാവ്
1: അര ചന്ദ കുമാരി തർത്തെ
0: മുന്ദ്രാ അര സന്നി സന്നി ബുച്ചു ബഗാരോ നിമാൻ ഹു എം ഹൈ തർത്തെ ഢേർ ബഗ്ഗെ ദുലാർ അര ചൊന്നാ ഹൈ തോ നിം തെങ്ക ഇന്നൽതാ ബിർണാനു എക്കാ സെര അദർ അസ്രാ നന്ദം കാ നിം കോടെം രദർ ഹുതങ് ഔർ എം ഹു ധർമ്മേസ് ഗഹി മയാ തുലെ കോടെം രദം
1: കോടെം ദോ तो राना दिम चाही एम है बेसे दुआ ननूर और होले नम है कार्यक्रम मिनूर एका से दो मार और
0: हाँ दे
1: अरा प्रियंका प्रियंका नींद तेंगे नींद एका से रदी
0: एनो कोडेम रेन
1: ओना मोखा मा लग दी का कमजोर एथर आ लग दी
0: उनेन मोखेन का दी मुदा पता मला मनाऊंगी का नींद आज के एरा लग दी हुतंग आउंगे निंगा गेन खाई का एथर आ लगेन हुतें अरा मेनाम लग दी मला दी का जो कुल्लते गैस मल खखरा लगिया आउंगे हूँ मनाऊंगी का गैसन बच्चा बाना गए चिहुट नाना लगी अनुतेन अन्य चड्डे में थोड़े जुक्की जुक्की उना मोखा लगी अनुतेन
1: इन्ने नंदिनी सही नो गैस ही अजम खिलपेत मंच की किरकिरी पद्दा पहटा तालेगा कंक अथवा इंद्रुम जलब आकी मंडियम की बीत आउंगने
0: हाँ।
1: शहर ता आले एलपीजी गैस थी दूसरा उपाय आर्गे मल्ली
0: और अमलार
1: हाँ, हाँ, हाँ। कंक कोयला उदना ती ती बग्गे धुंगा मनी अरा शहर नू आल अगल बगल ता आले बा हिल और उंगे बच्चा बा बच्चा बा की गैस नन उदना चाढ़ी के
0: हाँ। और खेखा हूँ करिया मनी गुट्टी हूँ बा हाँ, क्या था हाँ, पीते हमारे इतने